शुक्रिया अनु सर। प्रेजेंट्स बेस्ट रेडियो प्रेजेंट कंपटीशन के मैं उबार है हम गातुं अडवसों बल्लों के दवा हुरिया परेत के साथ खास शुक्र आदि अगुन में गे मैं बैवरिन ना अगुन में गे हुन तेरिंग बेलुन तेरिंग ये भाट वा गया कमेंट का ऐसा मा मैं फुर्सत का वारा खास शुक्र है धन्यवाद अगुन में गे ग्रैंड फिनाली का दम बदल कुरान इन फर्स्ट बैवरी मिथिबी शाहमा हुसैन रशीद सानी शीन आदि नफा अगुन में गे कम में एलिमिनेशन नाइट गादी ಯುಲಾನ್ ಕುರಾವರ ಹಾಸೆ ಬ್ಯಾವುಣ್ಣಾಣಿ ಎ ಹಫ್ತಾಗೆ ಹುಷಳಮ ಬಲಾಫ ಅಗುಮ್ನಂಗೆ ಫಂಡಿಯಾರುಣ್ಣಂಗೆ ಎಮ್ಮೆ ಕಮುದಾಗೋತ ಹುಷಳಿ ಬ್ಯಾವರಿಯಾಯ ಮಿದೆನಿ ಅಗುಮ್ನೆ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಆಫ್ ದ ವೀಕ್ ಅದಿ ಅಗುಮ್ನಂಗೆ ಎಹುನ್ ತೆರಿಂಗ್ ಬೆಲುನ್ ತೆರಿಣ್ಣಂಗೆ ಎಮ್ಮೆ ಕಮುದಾಗೋತ ಹುಷಳಿ ಬ್ಯಾವರಿ ಕಳಗುಮ್ನೆ ಮಿದೂಕೊಲ್ಲಣಿ ಫೇನ್ ಫೇವರೇಟ್ ಟ್ರೋಫಿ ತೊಲಾ ಹಮ ಗುವಾರ ಕಳಪೋಷಿಗೆ ಎಲ್ಲ ಹೇಳುವ ಮಿಕೊಳ ವೆಡತಿ ತೀಗ ಖಾಸವಾಗಿ ಒತಿ

आणि या गोपर कोणतरी एक गोतो नवबे कोणतरी बर रेसन फॉरवर्ड सर्विस नंबर आणि या घोरे मम्मी तो